0: दरवाजा बंद कर लो या भाईटा,
1: दरवाजा बंद कर दो ना,
0: दरवाजा बंद कर दो या भाई,
1: दो दो
0: हम भाई
1: हम भाई हम भाई नो नो हम भाई among khabu ko konika rachapung khana nahini ko helka nailene binikna tak sakmani rachapung tarata.